सुप्रभात. FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 18 आषाढ शके 1948, म्हणजेच दिनांक 9 जुलै 2026. 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही प्रातकालीन सभा सुरू करीत आहोत मंगलवाद्यानं.

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? गुरुवार दिनांक 9 जुलै म्हणजेच आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे पाठ, मान आणि कंबरदुखी. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर आर बी कळमकर. थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा जरूर ऐका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम FM बँड 100.6 MHz. 8:30 होत आहेत. ऐकूयात कार्यक्रम हॅलो मेरी पसंद.

0: विविध भारती नागपूरवरून प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत पाठ मान आणि कंबरदुखी याविषयी. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर आर बी कळमकर. आपण आपले प्रश्न डॉक्टर आर बी कळमकर यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या. फोन नंबर्स आहेत 6940067256010101 आणि 2529266. आपल्यासाठी फोन नंबर्स पुन्हा एकदा 6940067256010101 आणि 2529266. आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करत असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712 हा STD कोड नक्की डायल करा. डॉक्टर आर बी कळमकर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आपलं स्वागत आहे आजच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये. आज आपण पाठदुखी मानदुखी आणि कंबरदुखी याबद्दल पुन्हा एकदा बोलतो आहोत. खरं म्हणजे खूप मोठी व्याप्ती आहे या विषयाची, कारण पाठदुखी मानदुखी ही प्रत्येकालाच कधी ना कधी जाणवते होते, पण त्याच्याकडे लक्ष द्यावं, डॉक्टरकडे जाऊन लक्ष द्यावं असं केव्हा समजता येईल? कारण पाठदुखी मानदुखी बरेच अनेकदा खूप वेळ उभं राहिलं, खूप वेळ बसून काम केलं तरी ह्या गोष्टी होऊ शकतात, त्या काही दिवसांनी कमी पण होऊन जातात, आपोआप कधी कधी कमी होतात, पण डॉक्टरकडे जायला पाहिजे हे कधी लक्षात घ्यायला पाहिजे.
1: तर आपण असं एक म्हणू शकतो की ॲक्यूट आणि सब ॲक्यूट आणि क्रॉनिक.
0: अच्छा.
1: ॲक्यूट म्हणजे कसं आहे, काही दिवसापासून काही आठवड्यापासून जर असेल तर ते ॲक्यूट झालं, तर हे साधारणपणे काही इंजुरी झाली असेल त्याच्यामुळे होऊ शकते, किंवा काही इन्फेक्शन असेल त्याच्यामुळे होऊ शकते. कारण फॉर एक्झाम्पल मानेचं दुखणं आहे, तर मानेमध्ये काय पुष्कळ स्ट्रक्चर आहे, फक्त स्पाईन हेच एक स्ट्रक्चर नाही आहे. तर तिथे समजा गाठी आहे, तर मानेमधलं जे गाठी आहे त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा दुखणं जाऊ शकते. तर त्याच्यामुळे जर असं वाटलं की बा आपल्याला हे दुखणं आहे त्याच्यासोबत गाठ आहे, मग त्यावेळेस त्याला ताबडतोब जायला पाहिजे. अदरवाईज समजा मानेमध्ये काही सूज नाही आहे, कुठे काही गाठ नाही आहे आणि दुखणं आहे, तर मग तो आपलं मानेचे व्यायाम करू शकतो. आणि मागे जसं आपण बोललो होतो की जसं आजकाल हे जे मोबाईल करतात लोक, मान खाली वाकून वगैरे ते पाहत बसतात मोबाईल, त्या पोस्चर बॅड पोस्चरमुळे हे मानदुखी खूप कॉमन आहे. त्याच्यामुळे मानेचे व्यायाम करत राहणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मागे आपण हे पण बोललो होतो की जर तुम्ही एकाच वेळेस खुर्चीवरती जर अर्ध्या तासापेक्षा जास्त बसाल तर तुम्हाला प्रॉब्लेम जाईल. मध्ये उठून थोडंसं फिरा, एक 5-10 सेकंड 10-15 एखाद 2 मिनिट तरी कमीत कमी फिरा, त्याच्यामुळे थोडंसं तुमचं मोबिलायझेशन होऊन जाईल. कारण प्रोलॉंग सिटिंग इज इक्वल टू स्मोकिंग.
0: अरे बापरे.
1: तर ते
0: नवीन सांगितलं,
1: प्रोलॉंग सिटिंग इज इक्वल टू स्मोकिंग. तर त्याच्यामुळे कसं आहे, खूप लॉंग सिटिंग पण नाही पाहिजे. आणि आता जसं काय होतं की मान्यता, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही यायच्या आधी पण मी इथे आलो, जनरली मी खूप आधी येतो, कारण कसं आहे की ट्राफिक असते, मग कधी अडकलो ट्राफिकमध्ये मग वेळेवर पोहोचू नाही शकलो, म्हणून मी शक्यतो आधी निघतो आधी पोहोचतो. तर हा जो माझ्याकडे वेळ होता त्या वेळामध्ये मी मानेचे व्यायाम करत होतो. म्हणजे बसल्या बसल्या तुम्ही मानेचे व्यायाम करू शकता. मानेच्या समोर वाकणे, पाठीमागे जाणे, फिरवणे, बाजूने जाणे, हे व्यायाम जर तुम्ही करत राहिले तर ते मानेचे जे मसल्स आहे त्या मसल्सला व्यायाम मिळतो आणि ते रिलॅक्स होतात. त्याच्यामुळे काय होतं की जे मसलचे स्ट्रेन आहे, स्पाझम आहे, हे कमी होते. त्यामुळे हे मानदुखीचा जो प्रकार आहे हा कमी होतो. सेम अप्लिकेशन म्हणजे कसं आहे, मी मागे सांगितलं होतं की स्पाईन जी आहे हे ब्रेनपासून खाली कमरेपर्यंत जाते आणि त्याच्यामधून आतमध्ये कॅनल असते, कॅनलमधून ब्रेनपासून स्पायनल कॉर्ड खाली जाते आणि निरनिराळ्या नर्व्स जे आहे ह्या डिफरंट मसल्स, स्किन, सगळ्या ऑर्गन्सला सप्लाय करते. आता याच्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तिथे दुखणं होऊ शकते. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे स्पाईन त्या बाजूला, पाठीमागे बाजूला हे सगळे मसल्स असतात, लिगॅमेंट्स असतात, त्यांचे आजार ते पण तुम्हाला त्रास देऊ शकते. त्याच्यानंतर जे आता समजा पाठ आहे, तर थोरॅक्स म्हणजे छातीचा पाठीमागचा भाग आपण समजा पाठ घेतला तर छातीमध्ये असणारे अलग अलग जे अवयव आहे त्यांच्या आजारामुळे सुद्धा तुम्हाला पाठदुखी होईल. फॉर एक्झाम्पल जसं प्ल्युरल इफ्युजन आहे, म्हणजे लंग्सचं जे कव्हरिंग आहे त्याच्यामध्ये जर पाणी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा मला होईल. तर लंग्सचा कॅन्सर आहे, अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, इव्हन हार्टचा प्रॉब्लेम.

0: हार्ट अटॅक, इवन मानदुखी हे हार्टच्या अटॅकमुळे सुद्धा राहू शकते, हे सुद्धा लोकांनी अक्यूट जर असेल तुम्हाला सडनली मानेमध्ये दुखून राहिलं, दुसरं काही कारण नाही आहे, आणि तुमचे मान हलवल्याने जर प्रॉब्लेम येत नाही आहे तर हे मान दुखणं जे आहे ते हार्ट अटॅकमुळे सुद्धा होऊ शकतं. हार्ट अटॅकचं जे पेन आहे ते असं म्हणतात की अम्बिलिकस पासून म्हणजे नाभीपासून तर लोअर जेवापर्यंत कुठेही राहू शकते, पाठीमागे समोर कुठेही राहू शकते. त्याच्यामुळे त्याचं टेम्पोरल हिस्ट्री काय आहे, म्हणजे त्याच्यासोबत स्वेटिंग आहे का, श्वास घ्यायला त्रास होतो का, आणि कमजोरी वाटते का, किंवा दम लागतो का, ह्या ज्या आहे ह्या जर सिमटम्स असतील तर ते एक असू शकते.
1: आपण एक फोन घेऊयात. हॅलो हॅलो हॅलो
0: हां बोला.
1: मला वाटतं काहीतरी हॅलो
0: हां नाही त्यांचे संपर्क तुटलाय.
1: हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो हां आपलं नाव कळू शकेल का?
2: मॅम नागपूरून बोलते शरीव.
1: हां
2: माझा एक क्वेश्चन असा होता की कॉलेजमध्ये जेव्हा आपण कम्प्युटर वगैरे काम करतो एखाद्या वेळेस जास्त होतो तर माझं टेल बोन थोडं त्रास देत होते म्हणजे गाडी चालवताना, त्याच्यासाठी मी हे घेतल्या टॅबलेट्स वगैरे त्यांनी कमी झाला, पण त्यांनी असंही म्हटलं डॉक्टरांनी की जर नाही झाला तर इंजेक्शन त्या टेलबोनच्या याच्यावर त्याचा काही साईड इफेक्ट असतो का? सध्या मला त्रास नाही आहे पण जर झाला तर.
0: नाही मला एक सांगा, तुम्ही काही एक्सरे किंवा एम आर आय वगैरे असं काही केलंय का?
2: म्हणजे काहीच नाही झालं.
0: नाही एक्सरे झालाय तुमचा?
2: हा त्यांनी म्हटलं मला की हिप बोनवर पडल्या का तुम्ही, तर मी म्हटलं नाही सर पडली आहे पण हिपवर नाही पडली कधी.
0: नाही काय होते पुष्कळदा मी तुम्हाला सांगतो काय होते की आता हे आपण पडतो किंवा काही मार लागतो आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही पडत की आपल्याला कुठे कुठे मार लागला. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, काल मी एक पेशंट पाहिली, ती पेशंट अराऊंड 40 वर्षाची पेशंट आहे आणि तिला म्हणजे थायरॉईडची बिमारी होती आणि ती थोडीशी लठ्ठ पण होती, आणि तिला असं मला वाटलं की पाहिल्यानंतर की तिला कुशिंगॉइड सिंड्रोम म्हणजे जे एक कुशिंग सिंड्रोम म्हणतात त्याला एक कॉर्टिसॉल जास्त हॉर्मोन बनते शरीरामध्ये, किंवा जर लोकांनी स्टिरॉइड घेतले असतील तर तेही होते आणि त्याच्यामुळे मग बोन्स कमजोर होतात. बोन्स कमजोर झाल्यामुळे अशा लोकांना फ्रॅक्चर लवकर होते. तर ती पेशंट पडली 3 महिन्यापूर्वी, त्याच्यानंतर तिला थोडंसं छातीला पाठीला वगैरे मार लागला आणि मग ती आली तर तिला राईट हिप जॉईंटमध्ये खूप सिव्हिअर पेन होतं, ती चालूच शकत नव्हती, खूप लंगडत होती. मला असं वाटलं की तिला एव्हियंत नाही आहे म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हेड ऑफ फिमर, म्हणून तिचं एम आर आय केलं तर एम आर आयमध्ये तिला एव्हियन नाही निघालं पण तिला फ्रॅक्चर निघालं. आता हे पेन जे आहे हे तिला 7 दिवसापासूनच होतं, त्याचं काही ट्रॉमॅची हिस्ट्री नाही आहे पण तिला फ्रॅक्चर, आता एक्सरेमध्ये ती फ्रॅक्चर दिसत नाही पण एम आर आयमध्ये दिसते अगदी अर्ली फ्रॅक्चर आहे तिला. तर हे कसं होतं पुष्कळदा की तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर माहीत पडतं एक्झॅक्टली काय. आता टेलबोन जे तुम्ही म्हणता मला एक्झॅक्टली तुम्हाला कॉक्सिक्सच म्हणायचं आहे की नाही मला माहिती नाही, पण टेलबोन हे सगळ्या शेवटचा पार्ट आहे स्पाईनचा, सॅक्रमच्या खालचा पार्ट, आणि जनरली त्याचं काही खास फंक्शन नसते. हे जे आहे हे रुडिमेंटरी म्हणजे माकडाला वगैरे जे शेप असते त्याचं रेमनंट जे आहे लागलेलं माणसामध्ये ते म्हणजे टेलबोन आहे, त्याचं फंक्शन काहीच नाही आहे. आणि थोडंफार जे अटॅचमेंट लिगॅमेंट्स वगैरे जे अटॅचमेंट करतात ते एक बोन राहते, तर त्याच्याकरता विशेष काही करायची गरज नाही. मागच्या वेळेस कदाचित तुम्हाला याच्यावरती मी सांगितली असेल की चेअरवरती बसताना वगैरे एक रिंग पिलो वापरतात. रिंग पिलो म्हणजे काय होते की आजूबाजूच्या बटक्सवरती त्याचं प्रेशर येते पण ते टेलबोनवरती प्रेशर येत नाही आणि त्याच्यामुळे ते दुखणं होत नाही.
1: बरं आणखीन एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो
3: नमस्ते मॅडम.
1: नमस्कार बोला.
3: माझा सरांना हा प्रश्न आहे की व्हर्टिगो म्हणजे काय असते आणि त्याने स्पॉन्डिलायटिसचा होतो का आणि हा व्हर्टिगो कशामुळे होतो?
0: हा हे बघा, व्हर्टिगो म्हणजे गोलगोल फिरण्याचं एक आपल्याला सेन्सेशन, म्हणजे तुम्ही समजा बसलेले आहे तुमचं बाकीचे सगळे तुमच्या भोवती फिरून राहिलं हे सेन्सेशन, किंवा तुम्ही स्वतः स्वतःभोवती फिरून राहिले हे सेन्सेशन, याला म्हणतात व्हर्टिगो. तर व्हर्टिगोचे अनेक कारण आहे. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला जे कान आहे इयर, इयरमध्ये इंटरनल इयर हा एक भाग झाला ज्याच्यामध्ये दोन फंक्शन असतात, एक असते बॅलन्स वेस्टिब्युलर ॲपरेटस आणि दुसरं असते हिअरिंग. तर हिअरिंगमुळे तुम्हाला ऐकू येते आणि वेस्टिब्युलर ॲपरेटसमुळे तुम्हाला बॅलन्स राहते. ह्या वेस्टिब्युलर ॲपरेटसमध्ये जर काही गडबड झाली तर

0: मला तो ओव्हरटेक होतो नंबर वन. नंबर टू, ब्रेनमध्ये याचे सेंटर्स असतात जे तुमचं बॅलन्स मेंटेन करतात, इस्पेशली सेरेबेलममध्ये. समजा सेरेबेलममध्ये जर त्याचं काही फंक्शन बरोबर नसेल किंवा त्याला ब्लड सप्लाय कमी होत असेल तर मग पेशंटला व्हर्टायगो होतो. त्याच्यामुळे व्हर्टायगो हा सेंट्रल व्हर्टायगो राहू शकतो, पेरिफेरल व्हर्टायगो राहू शकतो. सेंट्रल व्हर्टायगो हा त्या ब्लड सप्लाय कमी असल्यामुळे होऊ शकतो किंवा काही सेरेबेलमचा काही ट्युमर वगैरे असेल त्याच्यामुळे होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला दोन लोकांना दाखवावं लागते, एक तुम्ही ENT-वाल्याला दाखवू शकता, दुसरं न्युरोलॉजिस्टला दाखवू शकता. ते स्पेसिफाय करते की व्हर्टायगो हा पेरिफेरल आहे की सेंट्रल आहे. जर सेंट्रल असेल तर मग त्या हिशोबाने आपल्याला ब्रेनचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचं जर वय जास्त असेल, तुम्हाला BP असेल, शुगर असेल, तर हे एक पॉसिबिलिटी आहे की तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या अरुंद असण्याची शक्यता आहे, जेणेकरून तुमच्या ब्रेनला ब्लड सप्लाय कमी होऊन राहिला. त्याच्यामुळे तुम्हाला लिपिड प्रोफाईल, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर हे सगळं चेक करून तुम्हाला त्या हिशोबाने ट्रीटमेंट करावं लागतं.
1: त्यांचा आणखीन एक प्रश्न होता, तोही आपण घेऊयात. आधी एक फोन येतोय, तो घेऊयात. हॅलो
2: हॅलो, नमस्ते मॅडम.
1: नमस्कार
2: मॅडम, मी चेतन धोटे बोलत आहे.
1: बोला.
2: कोराडीवरून. मागील 6 महिन्यापासून माझ्या पाठीमध्ये खूप त्रास आहे मॅडम. आणि मी MRI केलं होतं, तर त्याच्यामध्ये L5, L4, L4, L3 आणि L5, S1 मध्ये गॅप आहे. तर माझी रूट ब्लॉक पण झालेला आहे, पण तरी पण म्हणजे दुरुस्त नाही झाला अजून.
0: नाही नाही, तुमची सर्जरी झाली आहे का?
2: सर्जरी नाही झाली सर, रूट ब्लॉक झालेला आहे.
0: नाही नाही, कसं आहे बघा, जर तिथे कॉम्प्रेशन सिग्निफिकंट असेल तर तुम्हाला ते सर्जरीशिवाय जाणार नाही. कारण कसं असते, जे लंबर कॅनॉल जी आहे त्याचं मेजरमेंट तुम्हाला दिले असेल. MRI तुमच्या रेडिओ सेटचा आवाज कमी करा. आणि तुमचं जे कसं आहे, लंबर कॅनॉल तर तुम्हाला डायमीटर दिलं असेल त्यांनी, तर ते डायमीटर जर कमी असेल तर ते डायमीटर कोणत्याही पद्धतीने वाढणार नाही. ते त्याला डिकॉम्प्रेशन करावं लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला कसं आहे, तुमच्या ज्या नर्व रूट्स आहे त्यांना तिथे जागा नाही मिळून राहिली, ते कॉम्प्रेस होऊन राहिले, म्हणून तुम्हाला ते दुखणं चालू आहे. तुम्हाला त्याचे ऑपरेशन करायला पाहिजे. त्यामध्ये सिम्पल ऑपरेशन असते, म्हणजे आहे मेजर ऑपरेशन, पण कसं आहे की तुम्हाला त्यांनी आराम पडेल. म्हणजे जे नर्व रूट्स जे कॉम्प्रेशन आहे ते रिलीव्ह करावं लागेल, जी डिस्क आहे जी प्रोट्रूड होऊन राहिली तिला काढावं लागेल, आणि जेणेकरून त्या ज्या नर्व रूट्स आहेत त्याला श्वास घ्यायला जागा तर द्या.
1: बरोबर.
0: कारण त्याला जागाच मिळून राहिली आणि म्हणून तुम्हाला त्रास होऊन राहिला.
1: आणखीन एक फोन येतोय. हॅलो.
3: हा नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार.
0: नमस्कार.
3: सर, मी विनोद जाळे बोलतो कळमेश्वरवरून.
0: हा नमस्कार बोला.
3: गेल्या 25 वर्षापासून सर माझा अपडाऊन चालू आहे. कळमेश्वर ते नागपूर मी ऑफिसला जात राहतो. तर सर, मागच्या वर्षीपर्यंत मी बाईकनं जाणं येणं करत होतो सर. तर डेली अपडाऊन करताना बॅक पेन व्हायचं सर मला. आता मी कारनं जाणं येणं चालू केलेलं आहे तर तेवढं पेन होत नाही. तर या व्हायब्रेशनचा बोनवरती इफेक्ट होतो का?
0: बिलकुल बिलकुल, प्रश्न होत नाही. एक तर वय, तुमचं वय जसं वाढत जाईल तसतसे तुम्हाला डिजनरेटिव्ह चेंजेस होत जातील वयाप्रमाणे. दुसरी गोष्ट, तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की जे मणके असतात स्पाईनचे, मणके जे असतात, सर्वायकल स्पाईनमध्ये 7 असतात, थोरॅसिकमध्ये 12 असतात, लंबरमध्ये 7 असतात, आणि प्रत्येक 2 मणक्याच्या मध्ये एक गादी असते. त्याच्यामध्ये काय होतं की हे जे स्पाईनचे पूर्ण लेंथ आहे त्याच्यामध्ये 25% कॉन्ट्रीब्युशन ह्या गादीचं असते. आणि जसजसं तुमचं वय वाढत जाते तसतशी गादीची जी हाईट आहे ही कमी होत जाते. कारण ते जी ॲन्युलस आहे, म्हणजे रिंग आहे, ही जी टफ रिंग असते ती डिजनरेट होते. आतमधलं जे सॉफ्ट जेली टाईप हे असते, मटेरियल असते, ज्याला न्यूक्लियस पल्पोसस म्हणतात, ते डिजनरेट होते आणि मग ते बाहेर प्रोट्रूड करते आणि ते नर्व्सवरती कॉम्प्रेस करते. तर आता याच्यामध्ये तुम्हाला एक काम करावं लागेल. एक तर तुम्हाला याची व्यायाम करावं लागते, म्हणजे वय तुमचं वाढत राहिलं एक तुम्ही चांगल्या प्रकारे मालिश करू शकता. पाठीची मालिश, मानेची मालिश हलक्या हाताने करा, जास्त जोर नका देऊ. त्याच्यानंतर तुम्ही व्यायाम करा, आणि सगळ्यात चांगला व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार आणि पूर्ण स्पाईनचा तुम्हाला फायदा होतो. त्याच्यातले सगळे मसल्स रिलॅक्स होतात आणि त्याच्यामध्ये मानेचे व्यायाम पण येतात. आणि जसं मी आत्ताच थोड्या वेळ सांगितलं की मानेच्या सुद्धा सगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स मानेच्या जर केल्या तर त्याचाही पण तुम्हाला त्रास होणार. कारण ज्यांना प्रोलॉंग ड्रायव्हिंग राहते त्या लोकांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस सुद्धा होते आणि लंबर स्पॉन्डिलोसिस सुद्धा होते. त्याच्यामुळे आता हे एज रिलेटेड आहे. तुम्ही हे व्यायाम करा, थोडीशी मालिश करा, आणि तुमचं बोलतेक हे प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल.
1: आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो.
4: हॅलो.
1: नमस्कार बोला.
4: नमस्कार, मला डॉक्टर साहेबांना विचारायचं होतं.
1: हो, आपलं नाव कळू शकेल का?

0: माझं नाव हर्षा बोकडे, नागपूर.
1: बोला.
0: माझ्या हाताला मुंग्या खूप येतात. जसं कोण
2: कुठून कुठपर्यंत मुंग्या येतात? कुठून कुठपर्यंत येतात? म्हणजे खांद्यापासून येतात की ढोपऱ्यापासून येतात की फक्त मनगापासून मनगटापासून खाली येतात?
0: ढोपऱ्यापासून खाली फिंगर पर्यंत. आणि उजव्या हाताला जास्त येतात, डाव्या हाताला कमी येते.
2: ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो तुमचं वय किती आहे.
0: माझं वय 46.
2: 46. तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे का?
0: नाही.
2: शुगर आहे, बीपी आहे?
0: नाही, आता टेस्ट केले.
2: ठीक आहे, आता आता माझी गोष्ट ऐकून घ्या. हे जे आहे, ह्या जे नसांचा प्रॉब्लेम आहे, आता ह्या नसा कुठे काम करून म्हणजे कुठे दबून राहिलं हे आपल्याला पाहावं लागेल. तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेमध्ये सुद्धा ती नस दबू शकते, तर ते पाहावं लागेल. मानेचा एक म्हणजे सर्वायकल स्पॉइनचा MRI करावा लागेल, नंबर वन. नंबर टू, तुम्ही ब्लड शुगर जर चेक केलं पुन्हा एकदा करा, कारण डायबिटीसमध्ये कॉमन आहे. नंबर थ्री, तुम्हाला विटॅमिन B12, B1 याची काही डेफिशियन्सी असेल त्याच्यामुळे पण होऊ शकते, त्याचा तुम्हाला सप्लिमेंट घ्यावं लागेल. नंबर चार, एक कार्पल टनेल सिंड्रोम म्हणून एक कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये मनगटाच्या वरती एक बँड असतो, त्याच्या खाली ती नर दबते आणि त्याच्यामुळे हातामध्ये खूप जास्त मुंग्या येतात, इस्पेशली थंब आणि इंडेक्स फिंगरमध्ये. तर हे जर असेल आणि पुष्कळदा काय होतं की हे सिम्पटम्स थोडेसे वरती पण जातात ढोपऱ्यापर्यंत, त्याच्यामुळे यांना कार्पल टनेल सिंड्रोम असण्याची शक्यता खूप जास्त दाट आहे. तुम्ही नर्व कंडक्शन करून घ्या. नर्व कंडक्शनमध्ये हे पिनपॉइंट होऊन जातं की तुम्हाला कार्पल टनेल सिंड्रोम आहे का. आणि जर तुम्हाला कार्पल टनेल सिंड्रोम असेल आणि बाकीच्या गोष्टी काही नसतील, तर एक शॉर्ट कोर्स ऑफ स्टेरॉइडने तुम्हाला फायदा होतो. आणि त्याने जर फायदा नाही झाला तर याची सर्जरी करावी लागते. त्याच्यामध्ये ते जे लिगॅमेंट आहे ज्याच्यामध्ये खाली ती नस दबून राहिली, जी कॉम्प्रेस होऊन राहिली, त्याला रिलीज करावं लागते आणि त्याच्यामध्ये फंटॅस्टिक रिझल्ट आहे. आमच्याकडे आम्ही 2-3 पेशंट असे ऑपरेट केलं, तर त्या बाईला दोन्ही हातामध्ये त्रास होता, खूप जास्त मुंग्या यायच्या. सगळे इन्व्हेस्टिगेशन केले, कार्पल टनेल सिंड्रोम डायग्नोज झालं, शॉर्ट कोर्स ऑफ स्टेरॉइड दिला, थोडं इनिशियली आराम झाला पण म्हणे होत नाही. तिचा आम्ही ऑपरेट केलं एका साईडला, तिला इतका चांगला रिलीफ मिळाला ती मग दुसऱ्या साईडला ऑपरेट करायला आली आणि ती ऑपरेट झाली छान आहेत.
1: बिलकुल. आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो हॅलो
3: हॅलो
1: हा नमस्कार, बोला. हॅलो,
2: त्यांचा आवाज नाही येऊन झाला
1: मला. हॅलो,
2: हा
3: हॅलो,
1: हा बोला.
3: मॅडम, मनोज बोलतो.
2: बोला बोला.
3: सर, डॉक्टर सरांना हा विचारायचा. सर, माझ्या एका तडपायला खूप अंगार होत आहे, ते नर्व कंडिशन रिपोर्ट नॉर्मल आहे आणि बाकीच्या शुगर थायरॉइड वगैरे काहीच नाही सर.
2: ठीक आहे, तुमचं वय किती आहे?
3: सर, वय सर माझ्या 42 आहे सर.
2: 42 आहे.
3: आणि डॉक्टर भरपूर झाले नागपूर, भरपूर चांगले चांगले डॉक्टर झाले, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला आजपर्यंत.
2: बरं, आता कसं आहे हे म्हणजे हे न्यूरोपॅथी आहे, याला बर्निंग फूड सिंड्रोम म्हणतात. जनरली हे रात्रीच्या वेळेस हा त्रास जास्त होतो आणि हे जे न्यूरोपॅथी जे आहे बर्निंग फूडवाले, हे स्मॉल नर्व न्यूरोपॅथी असते, त्याच्यामुळे पुष्कळदा नर्व कंडक्शन हे नॉर्मल येते. पुष्कळदा याच्यामध्ये कारण मिळत नाही, डायबिटीस वगैरे मिळत नाही, पण तुम्ही एकदा B12 वगैरे करून पहा, कदाचित त्याने होऊन जाईल. दुसरं, एकाच साईडला आहे तर तुम्हाला लोकल पुन्हा एकदा तपासणी चांगली करून घ्या. एखाद्या वेळेस काही लेप्रसी वगैरे तर नाही आहे हे पाहावं लागेल, कारण कसं आहे लोकलाइज आहे. बायलॅटरल जर असतं, दोन्ही पायामध्ये जर त्रास असता, तर मग ठीक आहे पेरिफेरल न्यूरोपॅथी आहे. पण लोकलाइज जर एकाच पायाला आहे तर लेप्रसी वगैरे आहे की नाही पाहावं लागेल, सुन्नपणा होते की नाही ते पाहावं लागेल. त्याच्यामुळे नर्व्स ऍक्च्युअली पाल्पेट करून नर्व्स थिकंड आहे की नाही हे पाहावं लागते. तिथे काही पॅच वगैरे आहे की नाही ते पाहावं लागते. आणि पुष्कळदा मग काही मेडिसिन असतात ज्याच्या देऊन त्याने तो त्रास कमी होतो, पण पुष्कळदा काय होतं की जे नर्व्स जे आहे ह्याचे जो डॅमेज आहे हे पुष्कळदा रिकवर होत नाही. आता प्रॉब्लेम कसा आहे मॅडम की आजकाल आपल्या ज्या खाण्यामध्ये पिण्यामध्ये खूप असं अडल्ट्रेशन आहे,
1: बरोबर,
2: त्याच्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हे होऊन राहिलं, खूप सारे टॉक्सिक पदार्थ असतात हे होऊन राहिले, कारण फक्त हे जे नोन कॉजेस आहे डायबिटीस आहे किंवा व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे हे सोडून खूप सारे अदर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इवन कॅन्सर, म्हणजे इट कॅन बी ए मॅनिफेस्टेशन ऑफ नॉन मेटास्टेटिक चेंजेस ऑफ कॅन्सर. म्हणजे कोणाला कुठे काही कॅन्सर असेल तर त्याचे नॉन मेटास्टेटिक चेंजेस म्हणून सुद्धा हे न्यूरोपॅथिक मॅनिफेस्टेशन जातं. तर हे ऍक्च्युअली पेशंट पाहून करावं लागतं. त्यांनी बरेच लोकांना दाखवलं कारण त्यांना त्रास आहे, मला कल्पना आहे. आता त्यांना म्हणा की मला एकदा दाखवून पहा, आणखी काय आपण करू शकतो पाहू. आपण विल ट्राय टू सॉल्व्ह हिज प्रॉब्लेम.
1: श्रोते, आपण ऐकत आहात डॉक्टर काळमकर हॉस्पिटल, लोकमत चौक, सीताबर्डी, नागपूर.

0: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आज आपण बातचीत करत आहोत पाठ, मान आणि कंबरदुखी याबद्दल. आपल्यासोबत आहेत डॉक्टर आर बी कळमकर. आपले प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266. मला वाटतं आणखीन एक फोन आहे, तो घेऊयात. हॅलो हॅलो,
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, बोला.
1: डॉक्टर साहेब, गुड मॉर्निंग.
2: गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग.
1: मी घाटंजीहून सुरेश पुपटेजवार बोलत आहे.
2: वा वा, तुमचे प्रश्न नेहमी येतात.
1: सर, माझ्या आईला नाही का दुखण्याचा त्रास आहे. तुम्ही स्टेरॉइड बद्दल सांगितलं होतं, ते कितपत नेहमी घेणं योग्य आहे?
2: नाही नाही नाही, नाही. कसं आहे, कुठे त्रास आहे एक्झॅक्टली आणि किती वय किती आहे त्यांचं?
1: वय 59 आहे सर.
2: 59 आणि कुठे त्रास आहे?
1: मागच्या साईडला, म्हणजे पाठीच्या मागे.
2: नाही, पाठीच्या मागे म्हणजे कुठे? कमरेमध्ये आहे?
1: कमरेमध्ये.
2: कमरेमध्ये. तर तुम्ही त्याचे काय इन्व्हेस्टिगेशन काय झालं? कोणाला दाखवलं आणि काय इन्व्हेस्टिगेशन काय झालं?
1: इथे यवतमाळला दाखवलं होतं.
2: त्यांनी काय निदान काय केलं?
1: एक महिन्याची औषधी दिली आहे, पण ते गोळ्या खाल्लं की म्हणजे
2: आराम होतो आणि पुन्हा गोळ्या बंद केल्या की त्रास होतो. हे बघा, कसं आहे, याच्यामध्ये तुम्हाला योग्य एक तर पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करावे लागतील, एक MRI वगैरे करावं लागेल, नीट एक्झामिनेशन करून आणखीन काही कारण आहे का ते पाहावं लागेल. त्याच्यानंतर त्यांना व्यायाम आणि मालिश वगैरे हे सगळं करावं लागेल. पुष्कळदा काय होतं की या वयामध्ये हाडं वगैरे पण कमजोर होतात, तर त्यांना ऑस्टिओपोरोसिस आहे की नाही हे पाहावं लागेल. जर ऑस्टिओपोरोसिस असेल तर त्याची स्पेसिफिक औषधी घ्यावी लागतील. कॅल्शियम, फॉस्फरस, युरिक ऍसिड हे सगळं टेस्ट करावं लागेल. तर हे कसं आहे की ह्या 59 वयामध्ये हे प्रॉब्लेम हे खूप कॉमन आहे आणि त्याच्यामुळे त्याला त्या पर्टिक्युलर पेशंटला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे हे जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत त्याचं ट्रीटमेंट शक्य नाही आहे. आणि मी असं कधीच म्हणणार नाही की या पेशंटला तुम्ही स्टिरॉइड द्या. नो, अशा पेशंटला बिलकुल स्टिरॉइड द्यायला नाही पाहिजे. आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. एक पेशंट आता मी परवा पाहिला, तो छिंदवाड्यावरून पेशंट आला, त्याला 2 महिन्यापासून त्रास होता, कमरेमध्ये खूप दुखत, एकाच साईडला, लेफ्ट साईडला, आणि चालताना लंगडत होता.
0: अच्छा.
2: आणि त्याचं जे कमरेमधलं जे दुखणं आहे ते मांडीमध्ये पाठीमागून जात होतं. त्याच्यामुळे मला वाटलं की त्याला कदाचित सीआरटी काय. पण ज्यावेळेस मी त्याला एक्झामिन केलं तर तो बेडमध्ये, म्हणजे एक्झामिनेशन टेबलवर त्याला पलटताना सुद्धा त्रास होत होता. तर जनरली काय असतं की ह्या जर त्रास असेल, टर्न होताना सुद्धा त्रास होऊन राहिला, तर ते SI जॉईंट इन्व्हॉल्वमेंट होते. SI जॉईंट म्हणजे सॅक्रो इलियाक आर्थरायटिस. ते काय होते की पेल्विक बोन्स आणि सॅक्रम याचा जो जॉईंट आहे तिथला इन्फ्लेमेशन. तर मग मी त्याला एक्झामिन केलं पूर्ण, त्याला पाठी थोडी दुखत होती, तिथे पाहिलं तर त्याला प्लुरल रब होता. प्लुरल रब म्हणजे काय असते की जे लंग्स असतात त्याला लंग्सचं जे कव्हरिंग असते त्याच्यामध्ये 2 लेअर्स असतात, एक विसरल आणि एक परायटर. तर त्याच्यामध्ये फ्ल्युइड असते, ज्यावेळेस आपण श्वास घेतो लंग्स म्हणजे इन्फ्लेट होते आणि नंतर श्वास सोडतो त्यावेळेस लंग डिफ्लेट होते, त्यावेळेस हे प्लुरा एकमेकाशी घासतात. पण त्याच्यामध्ये थोडंसं फ्ल्युइड असल्यामुळे काही त्रास होत नाही. तर याच्यामध्ये त्याला इन्फ्लेमेशन, त्याला प्लुरल रब होतात. तर हे 2 घासतानी मला तो आवाज ऐकू आला, याचा अर्थ असा की त्याला काहीतरी प्लुराची पण पॅथॉलॉजी आहे. आणि मग आम्ही त्याला पूर्ण इन्व्हेस्टिगेट केलं तर त्याला MRI मध्ये सॅक्रो इलियाक आर्थरायटिस निघाला लेफ्ट साईडचा, आणि वरती रूट वगैरे काही चांगले होते सगळे, तिथे कॉम्प्रेशन होतं. चेस्ट एक्सरेमध्ये त्याला प्लुरल इफ्युजन निघालं, म्हणजे पाणी जमा होतं. त्याला कामी पाणी काढलं, त्याची तपासणी केली तर टीबीचं निघालं.
0: अरे बापरे.
2: म्हणजे पेशंटला त्या जॉईंटचा टीबी, त्याच्यामुळे त्याला त्रास होता. तो 2 महिन्यापासून इकडे तिकडे फिरत होता, त्याचं निदानच झालं नाही. मग त्याला मी ट्रीटमेंट सुरू केली, परवाची गोष्ट आहे, मंगळवारची गोष्ट. तर आता तो चांगला होईल, त्याला सांगितलं मी, कारण म्हटलं बाबा तू कमीत कमी ड्युरेशन 6 महिने आहे टीबीच्या औषधाची, न चुकता घ्यायची, त्याच्यामध्ये कधीही खाडे पडले नाही पाहिजे. जर तुला टीबीच्या औषधापासून काही त्रास असेल तर फोन कर, पण औषधी बंद करू नको. नंबर 1. नंबर 2, ज्या पेशंटला बोनची टीबी आहे, कारण त्याला आता बोन्स इन्व्हॉल्व्ह आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रोलॉंग अँटी टीबी ड्रग्ज घ्यायची आवश्यकता पडू शकते. 9 महिने किंवा जास्तीत 1.5 वर्षापर्यंत सुद्धा टीबीचे औषध घ्यायची आवश्यकता पडू शकते. त्याच्यामध्ये बिलकुल हे करू नको. बरोबर, रेग्युलरली इनिशियली तरी कमीत कमी महिन्यातून एकदा फॉलोअप ठेव. आता तो पेशंट इज हॅपी.
0: आणखीन एक फोन येतोय. हॅलो
3: हॅलो, हा सर, मला सहेशी बोलायचंय.
0: हो बोला.
2: नमस्कार
3: सर. हा सर, तुम्ही स्पिरिच्युअलिटी मेडिकल सायन्सला जोडता हे फार मला बरं वाटतं सर. ऐकून कालच तुमची आठवण आली मला. मला एक हा क्वेश्चन विचारायचा होता की व्हिटॅमिन डी जी आहे तर ते आता उन्हामुळे आपण जे जास्त एक्सपोज करत नाही, अँजिओप्लास्टी पेशंट वगैरे असतात

0: मी 5 महिन्यापूर्वी चेक केलं होतं, 6 महिन्यापूर्वी, पण आता थोडा मला थकवा येतो अजूनही. लेक्चर वगैरे घेऊन घेते मी, पण तरी मला एक थकवा जाणवतो. तर परत हे किती दिवसानंतर करावं आणि सॅचेट घेऊ शकतो का एंजिओप्लास्टी नंतर?
1: बिलकुल, कसं आहे, तुम्ही विटॅमिन डी ची लेवल जी आहे ना, साधारण 50 जवळपास ठेवा. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की लेस दॅन 20 इज डेफिशियन्सी, 20 to 30 इज इनसफिशियन्सी, आणि 30 to 100 इज नॉर्मल.
2: अच्छा,
1: तर यू कीप इट अराउंड 50. तर त्याच्याकरता तुम्हाला याच्या काय 60 मिलीग्रामची 60,000 युनिट्सची ती सॅचेट असते किंवा टॅबलेट असते किंवा कॅप्सूल असते, ही तुम्ही आठवड्यातून एकदा घ्या. हे म्हणजे जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल तर, आणि एकदा तुमची लेवल नॉर्मल आली त्याच्यानंतर महिन्यातून एकदा घ्या. कारण मग तुम्हाला काय होतं, आणि पण कसं आहे की त्याच्यानंतर तुम्हाला सोबत कॅल्शियम सप्लिमेंटेशन पण घ्यावं लागेल, कारण विटॅमिन डी नुसतं घेऊन चालणार नाही. विटॅमिन डीचं फंक्शन एक असं, विटॅमिन डी इज अ हॉर्मोन. विटॅमिन डी खूप सारे मल्टिपल त्याचे फंक्शन्स आहे. एकतर ते कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन जे आहे इंटेस्टिनमधून ते वाढवते. तुमच्या डाएटमध्ये जर सफिशियंट कॅल्शियम नसेल तर तुम्हाला एक कॅल्शियम सप्लिमेंट घ्या. डेली घेणं आवश्यक नाही, मधूनमधून घ्या. कारण पुष्कळदा काय ते कार्डिओलॉजिस्ट हे म्हणतात की जास्त कॅल्शियम घेऊ नका, कारण कोरोनरीजमध्ये कॅल्शियम डिपॉझिट होतं आणि मग एंजिओप्लास्टी करायला प्रॉब्लेम जातो. त्याच्यामुळे दे डोंट प्रमोट रेग्युलर कॅल्शियम, आणि दॅट इज ट्रू. म्हणजे तुम्ही, कारण तुमच्या डाएटमध्ये कॅल्शियम राहतेच, तसंही दूध आणि दूध जे आहे धान्य पदार्थ, पनीर वगैरे म्हणा, दही म्हणा, ताक म्हणा, याच्यामध्ये कॅल्शियम असतेच. बाकी तुमचे फळं आहे त्याच्यामध्ये सुद्धा असते, भाज्या त्याच्यामध्ये असते. त्याच्यामुळे सेपरेट कॅल्शियम जे आहे ते मधूनमधून घ्या, विटॅमिन डी घ्या. आणि विटॅमिन डीचं फक्त कॅल्शियम आणि बोन्स याच्याकरता महत्व नाही, त्या पूर्ण शरीरावर त्याचे ऍक्शन आहे. इम्युनिटी आहे, कॅन्सर आहे, सगळ्या विटॅमिन डीचं काम करते. त्याच्यामध्ये तुम्ही विटॅमिन डी वेळ चांगली ठेवा. इव्हन इश्चिमिक हार्ट डिसीज, कोरोनरी हार्ट डिसीज, याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन डीचा रोल आहे.
2: आणखीन एक फोन येतोय. हॅलो.
3: हॅलो प्रांजलीताई, डॉक्टर साहेब तुम्हाला नमस्कार. मी कारंजा घाडगेवरनं लीलाधर चोपडे बोलतोय.
1: नमस्कार. नमस्कार
3: सर. आता वैमाना परतवे, आता 53 सुरू झालेलं आहे. आता तुम्हालाही माहित आहे की भजन आणि आध्यात्मिक कार्यक्रमात नेहमी राहतो. आता आजकाल थोडं पाठीमध्ये दुखायला लागलंय सर. पूर्वी रात्र जरी कार्यक्रमात काढायची तर काही व्हायचं नाही, पण आता थोडं पाठीमध्ये दुखायला लागलंय. बीपी, शुगर, थायरॉइड वगैरे नाही
1: आहे,
3: नॉर्मल आहे.
1: व्हेरी गुड. तुम्हाला बायको वगैरे आहे ना?
3: हो.
1: हा मग झालं तर तुम्ही थोडस झोपून तिच्यात चांगलं त्याच्यावरती प्रेशर वगैरे देऊन हे पहा. कारण कसं आहे,
3: आणि तुला डॉक्टर साहेबांनी सांगितलं पाहिजे मालिश करून
1: आणि व्यायाम करा. मुख्य म्हणजे कसं, मी आताच सांगितलं की तुम्ही हे करा, म्हणजे सूर्यनमस्कार करा. सूर्यनमस्कार तुम्हाला खूप फायदा होईल.
2: मला वाटतं फोन कटलेला आहे. पण आपण बोलतो आहोत की जी कॅल्शियम आहे आणि व्हिटॅमिन डी आहे त्याची गरज कितपत आहे, शेवटचे 2 मिनिटं आपल्याजवळ, 3 मिनिटं उरतात आहेत. हो, पण हे खूपदा ऐकलं जातं की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांच्या डेफिशियन्सीमुळे हाडं दुखतात, पाठ दुखी, कंबर दुखी होते. तर
1: कसं आहे, हा जो प्रश्न आहे हा आपण ऑस्टिओपोरोसिसच्या कार्यक्रमामध्ये डिस्कस केलं होतं. कारण जसजसं वय वाढत जाते, स्पेशली लेडीजमध्ये, कारण मेनोपॉजच्या नंतर काय होतं की ते इस्ट्रोजन वगैरे जे हॉर्मोन्स आहे हे प्रोटेक्शन देते.
2: बरोबर.
1: तर ते इस्ट्रोजन एकदा निघून गेलं त्याच्यानंतर ते जे प्रोटेक्शन आहे ते निघून जाते. त्याच्यामुळे मग ते रॅपिडली हे प्रोग्रेस होते ऑस्टिओपोरोसिस. मग या स्टेजमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे घेत राहणे, हाडांचे एक्झरसाइज, म्हणजे कसं आहे, हाडांच्या बाजूला मसल्स असतात आणि जे मसल्सची अटॅचमेंट असते त्या मसल्सचं जे ब्लड सप्लाय असते त्याच्यामधून हाडाला पण ब्लड सप्लाय मिळतो. आणि ऑलमोस्ट मी तुम्हाला मागे सांगितलं की 10% ब्लड सप्लाय बोन्सला जातो आणि बोन्स हे जे आहे हे ॲक्टिव्ह पार्ट आहे. तर जर तुम्ही बोन्सची हेल्थ व्यवस्थित ठेवायची आहे, तुम्हाला बाजूमध्ये मसल्सची हेल्थ पण चांगली ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे व्यायाम, आता कसं आहे, वेस्टर्न लिटरेचरमध्ये जे मालिशला खूप जास्त इम्पॉर्टन्स नाही, पण इंडियन लिटरेचरमध्ये तुम्ही जर पाहाल, आयुर्वेदामध्ये पहा, कशामध्ये पहा, आणि आपले योग आहे, योगासनं जे आहे हे खूप चांगला व्यायाम आहे.
2: बरोबर.
1: म्हणजे तुम्ही धनुरासन करा, नौकासन करा, चक्रासन करा, भुजंगासन करा,
2: सूर्यनमस्कार,
1: मध्ये
2: सगळं येतं. त्याला तर सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलेलं आहे.
1: हे सगळं जर केलं तर स्पाईनचे पुष्कळशे प्रॉब्लेम तसेच सॉल्व्ह होतात.
2: बिलकुल. भरपूर मोठा विषय अजून आपल्याला बोलायचा राहिलेला आहे. आपण पुढच्याही कार्यक्रमात कदाचित याविषयी बोलूया. श्रोते हो, आपण ऐकत होतात डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला तांत्रिक सहाय्य लाभलं. सुभाष शास्त्रकार आणि सतीश कोडमलवार यांचं निर्मिती

0: याला ब्ल अतुल साखरकर यांच्याकडून. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. डॉक्टर आर बी कळमकर यांच्यासह मी कल्याणी गोखले आता आपली रजा घेते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार.
0: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी.

0: आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर. ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीत.
2: ओके.
3: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने.

0: की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2024 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकलात. आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र, FM बँड 100.6 MHz. ऐकूयात कार्यक्रम मिश्र संगीत काही क्षणातच.

0: राजेंद्र के गाए इस गीत के साथ ही आज का मिश्र संगीत का ये प्रोग्राम अब यहीं संपन्न करते हैं। आपने ट्यून किया है आकाशवाणी नागपुर का विविध भारती केंद्र। लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन आजपासून ते 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय। या परिषदेला ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसह 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे। ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येत आहे। रशिया आणि ब्राझील यांनी आयोजित केलेल्या परिवहन कार्यगटाच्या पहिल्या 2 महत्वपूर्ण बैठकींनंतर होत असलेल्या या तिसऱ्या बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्याला अधिक बळकटी देणं हा आहे। भंडारा जिल्ह्यातील पालनदूर इथं काल शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या 10 वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं तो गंभीर जखमी झाला। या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद झाला असून पालनदूर पोलिसांनी तपास सुरू केलाय। वाहनचालक आणि ट्रॅक्टरचा अद्याप शोध लागलेला नसून या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। भंडारा जिल्ह्यातील पवनी सिरसाळा मार्गाची जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली असून पावसाळ्यात वाहतूक धोकादायक बनली आहे। विद्यार्थी आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होते आहे। गडचिरोली जिल्ह्यातील चांदळा मेंढा मार्गावर रानटी हत्तीनं सायकल स्वाराला ठार केल्याची घटना काल संध्याकाळी घडली। परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुमारे 30 हत्तींचा कळप वावरत असून नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये असं आवाहन वनविभागानं केलंय। आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं। या सोहळ्यासाठी मानाच्या 56 दिंड्यांमधील प्रत्येकी केवळ 10 वारकऱ्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात आला होता। आज पालखी पुण्याकडे मार्गक्रमण करत आहे। मुक्ताईनगरहून निघालेली संत मुक्ताईबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यात पोहोचली। शहागड इथं गोदावरी पात्रात पादुकांना मंत्रोच्चाराच्या गजरात स्नान घालण्यात आलं। या सोहळ्यानंतर पालखी गेवराईला रवाना झाली। आज गेवराईच्या चिंतेश्वर मंदिरातून पालखी पुढच्या मुक्कामाला निघणार आहे। शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी काल बीड जिल्ह्यात परळीच्या औष्णिक विद्युत केंद्र वसाहतीत दाखल झाली। आज पालखी परळी वैद्यनाथ इथं पोहोचेल। त्यानंतर अंबेजोगाई आणि बोरी सावरगाव इथं पालखीचा मुक्काम आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: आकाशवाणी नागपूरचं हे आहे।

0: ट्यून किया है आकाशवाणी नागपुर का विविध भारती केंद्र। लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलबर्न इथं भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्ये दोन्ही देशातल्या उद्योगपतींना संबोधित केलं। यावेळी त्यांनी भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक भागीदारी, गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, अणुऊर्जा, हरित हायड्रोजन, पायाभूत सुविधा आणि भविष्यातल्या सहकार्याच्या संधींवर सविस्तर भाष्य केलं। ऑस्ट्रेलियन उद्योगांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन करत दोन्ही देशांनी विकासाची नवी उंची गाठण्याची हीच योग्य वेळ असल्याचं पंतप्रधान म्हणाले। तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन आजपासून 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय। या परिषदेला ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसह 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे। ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आली आहे। राज्यातील नर्सिंग शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी शासनानं 8 शासकीय जीएनएम महाविद्यालयांचं बीएससी नर्सिंग महाविद्यालयात श्रेणीवर्धन, 5 विद्यमान महाविद्यालयांची प्रवेशक्षमता दुप्पट आणि 10 नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकल्पासाठी 491.91 कोटी रुपयांच्या अनावर्ती आणि 12.58 कोटी रुपयांच्या वार्षिक आवर्ती खर्चाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली। नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंगरोड प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेत अनियमितता, अलाइनमेंट बदल आणि शेतकऱ्यांवरील दबावांच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी 15 दिवसात करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्र्यांनी विधानसभेत केली। या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, तसंच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन करून योग्य मोबदला दिला जाईल असंही सरकारनं स्पष्ट केलंय। अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला असून 7 जुलै अखेर 4.32 लाख हेक्टरपैकी 2.48 लाख हेक्टरवर म्हणजे 57.48% पेरण्या पूर्ण झाल्या। मान्सून उशिरा दाखल झाल्यानं पेरण्या विलंबानं सुरू झाल्या होत्या, मात्र अलीकडील पावसामुळे पेरणीला गती मिळाली आहे। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त अकोला एसटी विभागानं अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील भाविकांसाठी 20 ते 30 जुलै दरम्यान 225 पंढरपूर यात्रा स्पेशल बसेसचं नियोजन केलंय। अकोला, वाशिम, रिसोड, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, कारंजा आणि मंगरुळपीर आगारातून या विशेष बसगाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:50 ऐकता येईल। नमस्कार।
0: आकाशवाणी नागपूर का ये है विविध भारती केंद्र FM 100.6 MHz पर। ठीक 12 बजे आप सुन पाएंगे हिंदी में समाचार जिन्हें हम अपने दिल्ली केंद्र से रिले करने जा रहे हैं।

श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका घोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbharatiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती आर्काइव्ज.

0: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712-254-8271. आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी. आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय. आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन अप्लाय.
1: आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbhartiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती आर्काइव्ज.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 MHz. 6:15 झालीत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. सांजधारा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना विद्या राऊतचा नमस्कार. श्रोतेहो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्ती गीत. लता मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात. गीतरचना विदा सावरकर यांची, संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, आज 9 जुलै वर्ल्ड फॅशन डे म्हणून जगात साजरा केला जातो. फॅशन म्हणजे फक्त महागडे कपडे घालणे नव्हे, तर तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि आत्मविश्वासाला शोभेल अशी शैली सादर करणे म्हणजेच खरी फॅशन आहे. ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं बन्या बापू चित्रपटातलं गीत. मुरलीधर गोडे यांच्या गीताला स्वरबद्ध केलं आहे ऋषीराज यांनी.

0: नवे जुने ट्रेंड तर बदलत राहतात, पण स्वतःची ओळख जपणारी आणि आपल्या आवडीला प्राधान्य देणारी शैलीच खरी फॅशन ठरते. लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूया पिंजरा चित्रपटातलं गीत, शब्दरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीतकार आहेत राम कदम.
1: हो ऐका चतुरा, अध्यात्माची कहाणी.
2: बर,
1: किसना न भुलवल्या.

0: वारी गवळण नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकाशी रंग गोळा करून वस्त्र सारी बस

0: श्रोते हो, मराठी गीतांचा हा सांजधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून FM बँड 100.6 MHz.
1: दुकान में नया स्टॉक आना था पर पैसा अटका हुआ था, लेकिन मैं टेंशन फ्री था क्योंकि मेरे पास गोल्ड था और लायन लेंडर का सपोर्ट भी। लायन लेंडर ने मेरा बिजनेस बचा लिया।
2: लायन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं। फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प। गोल्ड लोन मतलब लायन लेंडर। For contact, call 709-0307-307. Visit us, Lakatganj, Nagpur.
0: श्रोते हो, फॅशन ही पैशांपेक्षा तुमच्या क्रिएटिव्हिटीवर आणि योग्य निवडीवर अधिक अवलंबून असते. साधे कपडेही आत्मविश्वासाने परिधान केले तर तेही एखाद्या डिझायनर पोशाखांपेक्षा कमी दिसत नाहीत. ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ आणि उषा मंगेशकर यांच्या युगलस्वरात झुंज चित्रपटातलं गीत. शब्दरचना जगदीश खबुडकर यांची, संगीत राम कदम यांचं आहे.

भारतीय पोशाखांमध्ये स्त्रीचं साडी हे वस्त्र केवळ वस्त्र नसून ती भारतीय संस्कृती आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. आणि आत्ताच आपण ऐकलेल्या गीताबरोबरच मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा आम्ही संपवित आहोत.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीअंतर्गत आज नागपुरात परिवहन कार्यगटाचे सत्र आयोजित. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. आणि भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर याने विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून घडवला इतिहास. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीअंतर्गत आज नागपुरात परिवहन कार्यगटाच्या सत्राचं उद्घाटन झालं. सत्रानंतर केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांनी सांगितलं की ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसोबत सर्क्युलर इकॉनॉमी, शाश्वत गतिशीलता तसंच परिवहन क्षेत्रातील विविध महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी सदस्य देशांनी परिवहन क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती आणि परस्पर सहकार्याच्या संधींवरही विचार विनिमय केला.
2: ये तीसरा ब्रिक्स की ट्रांसपोर्ट वर्किंग ग्रुप की मीटिंग है मिनिस्ट्रियल लेवल की, और इसमें जो हमारी परस्पर संबंध है ट्रांसपोर्ट के सेक्टर में उसको आगे बढ़ाने की बहुत कोशिश की जा रही है. इसमें हम कई बिंदुओं पे वार्ता कर रहे हैं. एक तो है सर्क्युलैरिटी एंड सस्टेनेबिलिटी इन कंस्ट्रक्शन इन द ट्रांसपोर्ट साइड, दूसरा है अर्बन मोबिलिटी, तीसरा है रेलवे रिसर्च, चौथा है लॉजिस्टिक्स फ्रेमवर्क और पांचवा है सस्टेनेबल एविएशन. तो इन सारे पिलर्स में हमारी वार्ता चल रही है और मुझे उम्मीद है कि आजकल में हमारी वार्ता पूरी होगी और परसों जब सारे मंत्रीगण होंगे विभिन्न देशों के, वहां पर हमें संधि हम करार साइन करें.
1: दरम्यान 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी भूषवणार असून ही बैठक 12 जुलैपर्यंत नागपुरात सुरू राहणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर पंतप्रधान म्हणाले,
3: भारत और ऑस्ट्रेलिया दो वायब्रंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जे मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान भेटीच्या वेळी त्याचा अंग रक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरातील खारफुटी क्षेत्रात 1 जानेवारी 2011 पर्यंत वास्तव्यास असलेल्या पात्र रहिवाशांचे सर्वेक्षण करून त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन मंत्री

चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिलं. लोकराज्य मासिकात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याच्या प्रकरणाची चौकशी करून 24 तासात कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. या मुद्द्यावर विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या आखणीत अनियमितता झाली का याची उच्चस्तरीय चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर केला जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. विधान परिषदेत मंत्री जयकुमार

0: करून 15 दिवसात अहवाल सादर केला जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. विधान परिषदेत मंत्री जयकुमार रावल यांनी कांद्यावर प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा अभ्यास सुरू असल्याची माहिती दिली. तर 48 साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे 298 कोटी रुपये थकीत असून ही रक्कम व्याजासह मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 उभारलेल्या पात्र घरांना संरक्षण देऊन त्यांचे SRA म्हाडा किंवा अन्य गृहनिर्माण योजनांतून पुनर्वसन करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. यासाठी 3 महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करून पुनर्वसनाचा मास्टर प्लॅन तयार केला जाणार असून 2011 एकाही पात्र रहिवाशाला बेघर होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा विस्तार करत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 22, 25 किंवा 26 जुलै रोजी एका भव्य शासकीय महाशिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. या शिबिरात सेवा हमी कायद्यांतर्गत विविध शासकीय सेवा, महिला शेतकरी ओळखपत्रे आणि गावठाणांच्या स्वामित्व सनदांचं वाटप केलं जाणार असून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना योजनांचा लाभ देण्याचा शासनाचा संकल्प आहे. धरती आबा भगवान बिरसा मुंडा योजना ही आदिवासी बांधवांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत विहिरींच्या कामात गैरव्यवहार झाल्याचं आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून हरिओम आणि पवन यादव या आणखी 2 आरोपींना अटक केली आहे. तपासात दोघांचा पेपरफुटीतील आर्थिक व्यवहारांशी थेट संबंध आणि कटात सक्रिय सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. रामदासपेठ येथील नागपूर महानगरपालिकेच्या मोर हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या जागेवर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचं काम वेगानं सुरू असून या प्रकल्पाची मनपाच्या क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड यांनी पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथल्या वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या मुंगोली आणि पैनगंगा कोळसा खाणींतील कोळसा वाहतूक भाजपच्या आंदोलनामुळे आज सकाळी 11 वाजल्यापासून ठप्प झाली. भाजप नेते विजय पिदुरकर आणि माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक कोळसा वाहतूक करणारे ट्रक रोखून धरण्यात आले. रस्त्यांची दुरवस्था, स्थानिक बेरोजगारांना रोजगार, रेल्वे अंडरपासमधील पाणी आणि चिखलाची विल्हेवाट तसंच पायाभूत सुविधांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. अयोध्येतील राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ काँग्रेसनं आज गडचिरोलीतील फुटका देऊळ परिसरातील श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम भजन गाऊन आंदोलन केलं. जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विश्वजीत कोवासे यांनी मंदिरातील देणगी आणि दागिन्यांच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. हवामान. विदर्भात नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचे वारे आणि वादळाची तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीअंतर्गत आज नागपुरात परिवहन कार्यगटाचे सत्र आयोजित. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा आणि भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर याने विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून घडवला इतिहास. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

श्रोताओं, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम चित्रलोक. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे, FM बँड 100.6 MHz वर. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.

आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन गडचिरोलीसाठी 23 किलोमीटरचा 4 लेन बायपास रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रकल्पाला गती देण्यात आली असून अंतिम आराखड्याचा आढावा जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी शासन सकारात्मक असून एमआयडीसी संदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. नागपुरात अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ नागपूर शहर काँग्रेसच्या वतीनं नागपूरच्या ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराबाहेर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे यांच्या नेतृत्वाखाली रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. मुद्रा इव्हेंट्सच्या वतीनं संत साहित्याची परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा जपणारा ज्ञानेश्वर माऊली हा संगीत नाट्याविष्कार रविवार दिनांक 12 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता नागपुरातील लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती मनीषा काशीकर यांची, संगीत संयोजन परिमल जोशी यांचं, तर दिग्दर्शन निखिल टोंगळे यांचं आहे. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या 104व्या वार्षिक उर्सच्या प्रारंभानिमित्त हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या वतीनं ताजबाग इथं एका यशस्वी सुफी आंतरधर्मीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत विविध धर्मांच्या प्रमुख धर्मगुरूंनी सहभाग घेतला आणि समाजाला एकता, परस्पर प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश दिला. क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरचे सदस्य भारत कळंभे आणि प्रतापसिंह येवतीकर यांनी हिमाचल प्रदेशातील 14,065 फूट उंचीवरील हमटा पास ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला. महाजेनको नागपूर इथं कार्यरत असलेल्या या दोघांनी 27 किलोमीटरचा खडतर ट्रेक 5 दिवसात पूर्ण करत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन लीनं 6-2, 7-5 असा पराभव केला. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्टसह 1-2 ठिकाणी मेघगर्जनेची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 वाजून विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.